सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा आणि आनंद लुटा.

श्रोते हो, समृद्ध लोककलांचा वारसा या महाराष्ट्राला लाभला आहे. मौखिक आणि ग्रांथिक अशा दोन भक्कम तीरांमधून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रवाह अखंडपणे वाहत आहे. महाराष्ट्राच्या लोककला, महाराष्ट्राच्या लोकभूमिका, लोकगीते, लोकसाहित्य या सर्वांच्या एकत्रीकरणातून उभी राहते ती महाराष्ट्राची लोकसंस्कृती. मौखिक परंपरेत नृत्ये, नाट्य, संवाद, लोकगीते, लोकभूमिका यांचा सुरेख समन्वय साधला गेला. त्यातूनच मराठमोळा लोकरंग उभा राहिला आणि या लोकरंगात मराठी मनाचे उत्कट भावदर्शन पाहावयास मिळते. उद्बोधन, मनोरंजन आणि प्रबोधन घडवून कळणारी भाषा आणि पेलणारे तत्वज्ञान, तसेच बोलीभाषेत वेदांतांचा अर्थ सांगून नैतिकतेची मूल्ये जनलोकांमध्ये रुजविलेल्या या लोककला म्हणजे एक लोकविद्यापीठ आहे. जनलोकांचे मनोरंजन करीत त्यांना जाता जाता नीतीच्या चार गोष्टी सांगणारी लोककला प्रबोधनाचे एक साधन आहे. या लोककलांचे शरीर जरी मनोरंजनाचे असले तरी आत्मा हा प्रबोधनाचा आहे. लोककलांचे अस्तित्व हे लोकजीवनाशी बांधलेले आहे. भारतात अनंत काळापासून नांदत आलेली कृषी संस्कृती, त्यातून व्यक्त होणाऱ्या ग्रामीण जीवनातील प्रतिमा, जनमानसात रुजलेले लोकाचार आणि लोकरूढी याला रंजकतेने नटवीत ही लोकसंस्कृती उभी राहते. लोकजीवनाचे भावविश्व त्यात प्रतिबिंबित होते, म्हणून लोकसंस्कृतीचा सहज सुंदर आविष्कार घडविणारी लोककला ही अनेक परिवर्तनातून आपला वाटा शोधत शोधत जनलोकात आपले स्थान टिकवून आहे. श्रोते हो, महाराष्ट्राच्या प्रभावी लोककलांमध्ये प्रामुख्याने वासुदेव, पोतराज, गोंधळी, भूतिये, वाघ्या मुरळी, लावणी, वारकरी दिंडी, भारूड, भजन, प्रवचन, कीर्तन, तसेच ललित, दशावतार, भराड, लोकनाट्य, गणगौळण, पोवाडा आणि भेदिक इत्यादी लोककलांचा समावेश करावा लागेल. महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांचे त्यांच्या प्रयोजनांवरून चार वर्गात वर्गीकरण करता येईल. ते असे: पहिले आहे आध्यात्मिक प्रबोधन घडविणारी लोककला. ती कोणती? कीर्तन, भारूड, ललित, दशावतार इत्यादी. दुसरे आहे मनोरंजन पुरुषार्थ जागविणारी लोककला. ती कोणती? शाहिरी, पोवाडे, भेदिक इत्यादी. तिसरे आहे लोकधर्माचे लोकाधार

मांडणारी लोककला, ती गोंधळ, भराड, जागरण इत्यादी. चौथी आहे काहीशा शृंगारातून मनोरंजनाचा खजिना लुटणारी लोककला, तमाशा, लोकनाट्य, गणगौळण इत्यादी. मंडळी, मौखिक साहित्याच्या परंपरातील लोकसाहित्याला नृत्य, नाट्य, संवाद, संगीत, लोकभूमिका यांचा स्पर्श होतो. तेव्हा साहित्यातील लोकरंग कलेच्या अंगाने आविष्कार घेत घेत लोककला जन्माला येते. महाराष्ट्राची प्रत्येक लोककला ही निरूपण प्रधान आहे. निवेदन, निरूपण, संवाद किंवा बतावणी सांगूनच कला सादर केली जाते. म्हणून लोककलेतील नृत्य, नाटक, गीत हा जरी मनोरंजनाचा भाग असला तरी त्यातील निरूपण, निवेदन, बतावणी यातून लोकमनाशी संवाद करीत करीत सहजपणे प्रबोधन घडविले जाते. मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे महाराष्ट्राच्या लोककला। विश्रांतीपूर्वी आपण याचे प्रास्ताविक आणि त्यात महाराष्ट्रातील विविध लोककलेचे प्रकार कोणते हे बघितलेलेच आहे, त्यातीलच काहींची थोडक्यात माहिती आता आपण घेऊया। त्यातले पहिले नाव आहे वासुदेव। कर जोडूनी विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव म्हणा। नको गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना। न्यायशास्त्राप्रमाणे मालकी हक्क देताना त्याचे मूल्य घेणे हा व्यापार आहे आणि मालकी हक्काचा त्याग करणे हे दान आहे। मराठी संतांनी वासुदेव, पांगुळ, पिंगळा, सर्वदा, बाळसंतोष, जोशी यांच्याद्वारे सत विचारांचे, विवेकाचे दान मागितलेले आहे। वासुदेव ही मराठी लोकसंस्कृतीतील सात्विक लोकभूमिका। पहाटे येणारा वासुदेव राम नामाची महिमा गातो आणि दान मागतो। त्याची वेशभूषा त्याच्या प्रबोधनाला साजेशी आहे। अविद्येला घालविणारा श्री विद्येचा मोरपिसांचा मुकुट डोईवर आहे। विश्वाला व्यापणाऱ्या पूर्ण ज्ञानाचा पायघोळ अंगरखा आहे। ब्रह्ममाया, प्रकृती पुरुष व देवो देवीची चिपळी त्याच्या हाती आहे। नादब्रह्माचा पावा तो वाजवत आहे। भोग सोडून त्यागाचे दान तो मागत आहे। वासुदेवाला लोकसंस्कृतीतील भागवत संप्रदाय असे म्हणतात। वासुदेवाच्या रूपाने संतांनी भक्तीचे दान मागितले, जीवनमुक्तीचा आनंद सांगितला, परमेश्वराच्या व्यापक स्वरूपाची ओळख करून दिली, विकारमुक्त होऊन सत प्रवृत्तीवर वाटचाल करण्याचा मार्ग सांगितला। अंगणात येणाऱ्या वासुदेवाला दान दिले की तो सर्व देवदेवतांची नावे घेत दान पावलं असं म्हणत गिरकी मारतो आणि म्हणतो, दान पावलं, दान पावलं भीमशंकरी महादेवाला, कोल्हापुरी महालक्ष्मीला, पंढरपुरी विठुरायाला, जेजुरी मंदी खंडेरायाला, देहू गावी तुक्याला, आळंदी मंदी ज्ञानोबाला, पैठण मंदी एकनाथाला, सज्जनगडी रामदासाला, सद्गुरुरायाला दान पावलं, जनता जनार्दनाला दान पावलं। मित्रांनो, आता आपण वासुदेवाची रंगभूषा कशी असते ते बघूया। वासुदेवाची रंगभूषा साधी असते। कपाळावर गंध, डोक्यावर मोरपिसांच्या शंखाच्या आकाराची टोपी, पायात घुंगळाचे चाळ। याची वेशभूषा असते धोतर, घोळदार अंगरखा, उपरणं, काखेत झोळी आणि कमरेला शेला। साहित्य बासरी असते की कमरेला खोचलेली असते। वासुदेवाची वाद्ये असतात टाळ आणि चिपळी। मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।
1: दान पावलं रे बाबा, दान पावलं।

0: नमस्कार, आप उन्हें कटायत रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजचा आपला विषय आहे महाराष्ट्राच्या लोककला। विश्रांतीपूर्वी आपण वासुदेव या लोककलाकाराची थोडक्यात माहिती घेतलेली आहे। पुढील लोककलाकार आहे पोतराज। कडक लक्ष्मीला पोतराज असे म्हटले जाते। पोतराजांना एक ठराविक पोत किंवा प्रांत नेमून दिलेला असतो, त्यासाठी त्यांना एक सनद मिळालेली असते। द्रविड भाषेत पोस्तू म्हणजे रेडा किंवा बकरा, त्यावरून पोतुराज हा शब्द बनला। त्याचा अपभ्रंश पोतराज हा आहे। याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचे पोतन नृत्य। पोतराज पायात घुंगरू बांधून संबळीच्या तालावर नृत्य करतो आणि थोड्याशा जागेतील पदन्यासाने तसेच अभिनयाने देवीच्या लीला आणि चरित्र उभे करतो। काही पोतराज निरक्षर असतात आणि हाताच्या बोटांवर बसविलेली करपल्लवी भाषा त्यांना अवगत असते। पोतराज दारोदारी जाऊन बये दार उघड असं म्हणत अंगावर कडाक्याचे फटके मारून घेतो। महाराष्ट्रात मरियाईचा उपासक म्हणून पोतराज रूढ आहे। मंडळी, आता आपण पोतराजाची रंगभूषा कोणती असते हे पाहूया। मानेपर्यंत मोकळे केस, कपाळी कुंकवाचा मळवट, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या, गळ्यात हिरव्या बांगड्यांची माळ, पायात खुळखुळणाऱ्या स्वरूपाचे मोठे तोरडे, गळ्यात लक्ष्मी आईचा तांब्याचा किंवा पत्र्याचा टाक, हातात दंडात कड आणि मिशा। वेशभूषा धोतर, त्यावर रंगबिरंगी खण बांधलेले असतात आणि कमरेला घागरमाळ असते। त्याचे साहित्य म्हणजे एकीकडे नारळासारखा आणि दुसरीकडे निमुळता होत जाणारा 3 ते 4 इंच व्यासाचा कोरडा, आणि वाद्य असतात टाळ, चिपळ्या, पेटी आणि तबला। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपला विषय आहे महाराष्ट्राच्या लोककला। मंडळी, विश्रांतीपूर्वी आपण पोतराज या लोककलाकाराबद्दल थोडक्यात माहिती घेतलेली आहे। पुढचा आपला लोककलाकार आहे गोंधळी। चौरंगावर गव्हा तांदुळाचा चौक भरलाय, त्यावर कलश ठेवलाय, आंबा आणि विड्याच्या पानांनी तो सुशोभित केलाय, डोक्यावर कंगणीदार पिळाची पगडी, अंगात मखमली अंगरखा, गळ्यात कवड्यांच्या माळा, कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट भरलेला, एकाच्या हातात तुणतुणे, एकाच्या हातात संबळ, एकाच्या हातात टाळ असे गोंधळी आलेले आहेत। चौकाभोवती शाळूच्या ताटांचे मखर उभे आहे, पोत पेटविला आहे, जोर जोरात संबळ बाजू लागतो आणि गोंधळाला सुरुवात होते। देवदेवतांना गोंधळाला आवाहन दिलं जातं। त्यांची वाद्ये संबळ, तुणतुण, झांजा, टाळ इत्यादी वाजू लागतात। गोंधळ्यांचे रेणुकराई किंवा रेणुराई आणि कदमराई असे दोन प्रकार आहेत। रेणुकेचे उपासक रेणुराई तर तुळजा भवानीचे उपासक ते कदमराई। याशिवाय महाराष्ट्रात मराठे, कुंभार, ब्राह्मण व अकरमासे अशा गोंधळ्यांच्या पोटजाती आहेत। या संस्थेची प्राचीनता 1000 वर्षांपूर्वीची आहे असे मानले जाते। खुद्द गोंधळी आपली उत्पत्ती जमदग्नी आणि रेणुके पासून झालेली आहे असे सांगतात। त्यासाठी रेणुका महात्म्याचा तो ते आधार देतात। महाराष्ट्राच्या लोकधर्मात आणि लोकसंस्कृतीच्या घडणीत लोकधर्माचा पुरोहित असे गोंधळ्याचे स्थान आहे। महाराष्ट्राची स्फूर्ती देवता आणि कुलस्वामिनी भवानी देवी या आदिशक्तीचे उपासक आणि भगत म्हणून लोकप्रिय असणारे गोंधळी मराठी लोकसंस्कृतीचे वारसदार आहेत। गोंधळ्यांची रंगभूषा साधी असते, वेशभूषा चुस्त पायजामा किंवा धोतर आणि पायघोळ झगा हे असते। रेणुराईची रंगभूषा गळ्यात माहूरच्या देवीचा टाक असतो, कवड्यांची माळ असते, तसेच प्रत्येक कवडी आड एक रेशमी गोंडा, कंगणीदार पगडी, कमरेला उपरणे, पायात घुंगरू, पोत दिवटीवर, संबळाला कापडाचा गाजा, संबळ दोन काड्यांनी वाजवतात, वाद्य असतात संबळ आणि तुणतुणे। यांचे साहित्य असते 5 ऊस किंवा ज्वारीची ताटे, तांब्या, नारळ, नागवेलीची पाने आणि धान्याची रास। कदमराईंबद्दल जाणून घेऊया। यांच्या गळ्यात तुळजापूरच्या देवीचा टाक असतो, फक्त कवड्यांची माळ, कवड्यांचा निमुळत्या शंखाच्या आकाराचा टोप, कमरेला उपरणे, पायात घुंगरू, पोत हातात, गाजा नाही, संबळ एका हाताने वाजवतात, एका कवडीने वाजवतात, वाद्य असते संबळ आणि तुणतुणे। यांचे साहित्य असते 5 ऊस किंवा ज्वारीची ताट, तांब्या, नारळ, नागवेलीची पाने आणि धान्याची रास। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, कहां ऐसा यार ना.
0: जुन्या दिवसांच्या

0: आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
3: पहला नशा, पहला हुमा.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां.

0: Prem Gully Koli number 420.
1: Excuse me, please. My name is Frankie?
2: No.
1: No. Sebastian?
2: No.
1: Goldie? Soldi?
2: No! Anthony Gonsalves!
0: Oh, yes! Anthony Gonsalves!
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा आनंदवाणी.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: का देने के लिए वो मेरे से होते हुए ही गुजरेगा। वो एनर्जी पहले यहाँ क्रिएट करनी पड़ेगी। इट्स नॉट पॉसिबल कि मैं आपको कुछ भी दे दूँ विदाउट क्रिएटिंग इट। पहले मुझे कूट कूट के गुस्सा अपने अंदर क्रिएट करनी पड़ेगी कि मुझे अपने आप को क्या देना है। नहीं, मुझे तो इसे गुस्सा करना ही है। कीजिए, बट ओनली रिमेम्बर द एनर्जी दैट एंगर आई क्रिएट देन आई गिव।
1: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजे हा खेळ शब्दांचा या कविता व सारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजे आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोतेहो, आपण आपल्या आजच्या शोसाठी एक सांज वेळेचं चित्र दिलेलं होतं, ज्यामध्ये सांज वेळी प्रेमी युगुल हे त्या सांजेचा सायंकाळच्या वेळेचा जो रमणीय असा अनुभव असतो तो घेत होते। त्या अनुषंगाने आपण आपल्या जगभरातल्या साहित्यिकांना लिहिण्यासाठी आमंत्रित केलेलं होतं आणि खूप भरभरून अशा सुंदर सुंदर चारोळ्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि त्या चारोळ्या ज्या आहेत त्या आपण आपल्या आजच्या शो मध्ये घेणार आहोत। आपल्याला सांगण्यास आनंद होतो की आपण आपल्या या शोला 7 वर्ष पूर्ण केलेली आहेत मार्च महिन्याच्या 3 रविवारी आणि हा 7 वर्षाचा प्रवास हा खूपच आनंददायी असा होता, अगदी आपल्या FM टॅगलाईन सारखं की आनंदी रहा, आनंद लुटा। तर शब्द जे आपण प्रत्येक जण मांडत असतो, शब्दाच्या माध्यमातून मनातले भाव व्यक्त करण्याचं प्रभावी असं माध्यम म्हणजे कविता आणि साहित्य। शब्द शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द जे आहेत तुमच्या मनातले। शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, कविता व चारोळ्यांचा शो दर रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजे रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोते हो, चित्राच्या अनुषंगाने आपण आपल्या आजच्या शोला सुरुवात करतोय। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की सांजवेळ आणि तू दोघेही अगदी एकसारखे वाटतात, सांजवेळ आणि तू दोघेही अगदी एकसारखे वाटतात, प्रहर बदलताना भावना अनावर, प्रहर बदलताना भावना अनावर, मनात सुखद आठवणी दाटतात, प्रहर बदलताना भावना अनावर, मनात सुखद आठवणी दाटतात। तर अशी तू आणि सांजवेळ दोघेही अगदी सारखे। आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की हुरहुरली सांजवेळ तू परतीला निघताना, हुरहुरली सांजवेळ तू परतीला निघताना, असंख्य क्षण थबकले, असंख्य क्षण थबकले तू मागे वळून बघताना, असंख्य क्षण थबकले तू मागे वळून बघताना, मागे वळून बघताना। तर या माझ्या ज्या आहेत त्या चारोळ्या होते श्रोते हो। आणि यासोबतच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या चारोळीकडे वळतोय। खूप साऱ्या सुंदर सुंदर चारोळ्या आलेल्या आहेत आणि जेवढ्या शक्य होतील तेवढ्या ज्या चारोळ्या आहेत त्या आपण या शो मध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि उर्वरित ज्या चारोळ्या आहेत त्या आपण पुढच्या रविवारच्या शो मध्ये घेणार आहोत। पहिल्या चारोळीमध्ये नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय। नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून, विरह या शीर्षकाखाली, की केशरी नभाच्या सावलीत किनाराही शांत झाला। वा, केशरी नभाच्या सावलीत किनाराही शांत झाला, अलगद पाऊल अडखळले, अलगद पाऊल अडखळले, विरहाचा क्षण जवळ आला, विरहाचा क्षण जवळ आला। वा तर चारच ओळीमध्ये की केशरी नभाच्या सावलीमध्ये शांत झालेला किनारा आणि अडखळलेलं पाऊल, का अडखळलं तर विरहाचा क्षण जवळ आला, विरहाच्या क्षणी अडखळणारं पाऊल। मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये रोहिणी अग्निहोत्री मॅडम यांनी पुणे येथून स्वप्नील काळ्या या नावाने लिहिलंय। मॅडम लिहितायत की अशीच सुंदर सोनेरी सांजवेळ होती, नैनी स्वप्नांचा मेळ हात तुझा हाती, अशीच सुंदर सोनेरी सांजवेळ होती, नैनी स्वप्नांचा मेळ हात तुझा हाती, सूर्याच्या साक्षीने व्यक्त करून ही प्रीती, सूर्याच्या साक्षीने व्यक्त करून ही प्रीती, स्वप्ने उद्या

अशा सांजवेळी सोबतीला साथ तुझी, हात हाती तुझा असा, भेट व्हावी त्या क्षणी साझी, भेट व्हावी त्या क्षणी साझी। तर खूप अप्रतिम सुंदर असे भेटीचे वर्णन मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होतं। पुढच्या एका चारोळीमध्ये दीपाली राणे मॅडम लिहित आहेत रामबाग कल्याण येथून। दीपाली राणे मॅडम यांनी रामबाग कल्याण येथून लिहिलंय की निरोप देता प्रिय कराला धरा लाजून लाल होई, निरोप देता प्रिय कराला धरा लाजून लाल होई, कसा सोडवू तुझा हात, कसा सोडवू तुझा हात, जीव कंठाशी दाटून येई, जीव कंठाशी दाटून येई। वा, खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते की कसा सोडवू तुझा हात, जीव कंठाशी दाटून येई। तर विरहाचा तो कातर असा क्षण जो आहे तो मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता चौथ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांनी सांजवेळ या शीर्षकाखालील चारोळीमध्ये लिहिलंय। साऊ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून आणि मॅडमनी सांजवेळ या शीर्षकाखाली लिहिलंय की तुझा हात हाती धरून चालताना तू दिलेली वचने आठवतात, तुझा हात हाती धरून चालताना तू दिलेली वचने आठवतात सांजवेळी, तुझा हात हाती धरून चालताना तू दिलेली वचने आठवतात सांजवेळी, माझ्यापासून दूर जरी गेलास तू तरी, माझ्यापासून दूर जरी गेलास तू तरी, प्रत्येक वचन आठवतात वेळोवेळी, प्रत्येक वचन आठवतात वेळोवेळी, आठवतात वेळोवेळी। वा, तर वचन जी वेळोवेळी आठवतात, वचन जी हाती हात धरून चालताना दिलेली होती, त्या सांजवेळी दिलेली होती, ती तू नसलास तरी, तू सोडून गेलास तरी ती वचने आठवतात। अप्रतिम सुंदर शब्दांकन होतं पुढच्या चारोळीमध्ये। चौ वैजयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले। वैजयंती विकास गहुकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून की तुझ्याचसाठी केल्या कविता शब्द गुंफुनी नव्हे, तुझ्याचसाठी केल्या कविता शब्द गुंफुनी नव्हे, माझ्या वेड्या या जीवाला प्रेम तुझेही हवे। वा, तुझ्याचसाठी केल्या कविता शब्द गुंफुनी नव्हे, माझ्या वेड्या ह्या जीवाला प्रेम तुझेही हवे, कागदावरी विरह उमटले, कागदावरी विरह उमटले आठवणींचे ठसे, कागदावरी विरह उमटले आठवणींचे ठसे, तुझ्या विना मग जगणे माझे सुकलेले न भजसे, तुझ्या विना मग जगणे माझे सुकलेले न भजसे, न भजसे। वा, तर कागदावर विरह उमटले आठवणींचे ठसे, खूप अप्रतिम शब्दरचना या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये होती। पुढच्या चारोळीमध्ये मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा इथून। मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा इथून लिहिलंय सांजवेळी शीर्षकाखाली की सांजवेळी का उगाच अंतरी उठे काहूर, सांजवेळी का उगाच अंतरी उठे काहूर, पुन्हा कधी भेटशील सखे मन माझे आतुर, पुन्हा कधी भेटशील सखे मन माझे आतुर, सखे मन माझे आतुर। वा, तर सांजवेळी उठणार काहूर आणि पुन्हा कधी भेटशील मन आतुर झालंय अशी अळवणी करणारी ही अप्रतिम अशी चारोळी प्रिया डाखोडे मॅडम यांनी प्रियदर्शिका या नावाने यवतमाळ इथून लिहिलंय। प्रिया डाखोडे मॅडम लिहित आहेत प्रियदर्शिका या नावाने यवतमाळ इथून की सांजवेळी हात घेऊन हाती हितगुज मनीचे सांगताना, सांजवेळी हात घेऊन हाती हितगुज मनीचे सांगताना, प्रेमास आली आज भरती, प्रेमास आली आज भरती, विरह साहेना परतताना, विरह साहेना परतताना, विरह साहेना परतताना। तर प्रेमाला आलेली भरती आणि तो नंतरचा विरहाचा क्षण अप्रतिमरित्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला होता। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोते हो, पुढच्या आपण चारोळीकडे वळूया। नवसाहित्यिक या नावाने श्री श्रीकांत मशीर भाते सर लिहित आहेत नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून। नवसाहित्यिक या नावाने श्री श्रीकांत मशीर भाते सरांनी नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून लिहिले अष्टाक्षरी चारोळी पाठवलेली आहे सरांनी सहवास या शीर्षकाखाली। सर लिहित आहेत की सूर्यास्ताचे क्षितिजाला रंग नवी बहरले, सूर्यास्ताचे

क्षितिजाला रंगनबी बहरले तुझा माझ्या सहवासा क्षण थोडे थबकले क्षण थोडे थबकले. क्या बात आहे. सूर्यास्ताचे क्षितिजाला रंगनबी बहरले आणि तुझ्या माझ्या सहवासा आपण दोघे होतो एकत्र होतो म्हणून क्षण सुद्धा थबकले. अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होता आणि दुसऱ्या पुढच्या चारोळीमध्ये निर्मला विष्णू धापसे मॅडम लिहित आहे माजलगाव जिल्हा बीड येथून. निर्मला विष्णू धापसे मॅडम यांनी माजलगाव जिल्हा बीड येथून लिहिलंय की तुझी माझी प्रीत बहरली सांज वेळ गाठताना. तुझी माझी प्रीत बहरली सांज वेळ गाठताना कितीक युगे स्थिरावली तुझ्या डोळ्यात पाहताना. कितीक युगे स्थिरावली तुझ्या डोळ्यात पाहताना. क्या बात आहे की प्रीतची सांज वेळ गाठता गाठता भरलेली होती आणि जेव्हा तुझ्या डोळ्यामध्ये पाहिलं तेव्हा जणू कित्येक युह सुद्धा स्थिरावलेली होती. तर अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. सोनाली सुपेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय. सोनाली सुपेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून घट्ट प्रेम या शीर्षकाखाली की तुझं माझं नातं जणू स्वर्गात जुळलेलं. तुझं माझं नातं जणू स्वर्गात जुळलेलं भूमातेच्या प्रांगणात हे आम्हा मिळालेलं. तुझं माझं नातं जणू स्वर्गात जुळलेलं भूमातेच्या प्रांगणात हे आम्हा मिळालेलं. हा साक्षी भास्कर बघे प्रेम आपल्यातलं. हा साक्षी भास्कर बघे प्रेम आपल्यातलं. प्रेम बहरत जाऊया घट्ट नात्यातलं. प्रेम बहरत जाऊया घट्ट नात्यातलं. तर प्रेम असंच बहरत राहो अशी अप्रतिम अशी शब्दरचना मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होती श्रोते हो. आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीनंतर पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय. संजय कपूरचंद महाजन सर लिहित आहेत अहिल्यानगर येथून की हात हाती घेऊन प्रिये घेऊ वचन सांज वेळेला. हात हाती घेऊन प्रिये घेऊ वचन सांज वेळेला. देऊ सोबत एकमेकांना आयुष्यातल्या सुखदुःखाला. देऊ सोबत एकमेकांना आयुष्यातल्या सुखदुःखाला. आयुष्यातल्या सुखदुःखाला. वा तर हाती हात घेणं सांज वेळेला एकमेकांच्या सोबत फिरणं म्हणजे फक्त फेरफटका नसतो तर ते एक वचन असतं. ते एकमेकांच्या आयुष्यातल्या सुख दुःखाला सोबत देऊया असं दिलेलं वचन असतं. त्यामुळं नेहमी प्रत्येकाने एकमेकांना वेळ दिला पाहिजे एकमेकांशी बोललं पाहिजे. हल्लीच्या जगामध्ये आपण पाहतोय की कामाच्या व्यापामुळे संवाद संपतोय आणि संवाद संपल्यामुळं जे स्वतःसाठीचा स्पेस आहे स्वतःसाठीची जी वेळ आहे ती आपण मोबाईलमध्ये घालवत आहोत. नाती तुटण्याची अनेक सी कारणं आहेत त्यापैकी हे सुद्धा एक कारण आहे ते म्हणजे एकमेकांना वेळ न देणं एकमेकांशी न बोलणं आणि दोघेच मिळून कुठंतरी फिरायला न जाणं. अगदी जवळच्या जवळ सुद्धा फिरायला गेलं पाहिजे हाती हात घेतला पाहिजे एकमेकांना विश्वास दिला पाहिजे एकमेकांना वचन दिलं पाहिजे की तुझ्या सुखदुःखामध्ये मी तुझ्या कायम सोबत आहे. हे आधाराचे चार शब्द खूपच अनमोल असे ठरतात. हे आधाराचे चार शब्द जगण्याची नवी ऊर्जा देतात. हे आधाराचे चार शब्द ज्याच्याने नातं पुन्हा पुन्हा नव्यानं फुलतं. प्रत्येकाला असं वाटतं की सांगायची काय गरज आहे मी प्रेम तर करतोय सांगायची काय गरज आहे मी अप्रिशिएट तर करतोय पण हे सांगण्याची गरज असते कारण मी तुझ्या सोबत आहे हे सांगणं खूप मोठी गोष्ट असते. खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन होतं. पुढच्या आपण चारोळीकडे वळूया ज्यामध्ये संगीता कुलकर्णी मॅडम लिहित आहे ठाणे येथून. संगीता कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय की हुरहुरली सांजवेळ तू निघताना डोळ्यात दाटल्या न बोललेल्या भावना. वा हुरहुरली सांजवेळ तू निघताना डोळ्यात दाटल्या न बोललेल्या भावना. तुझ्या पावलांचा आवाजही विरत गेला. तुझ्या पावलांचा आवाजही विरत गेला. मनात मात्र तूच राहिलास थांबताना. मनात मात्र तूच राहिलास थांबताना. तुझ्या पावलांचा आवाज विरलाय पण मनात मात्र तूच आहे. कारण माघारी परतीला वळलेली पावलं आणि त्याचा हळूहळू कमी होत गेलेला आवाज आणि त्याचं किंवा तिचं दिसेनास होणं ती सांज वेळ ते दाटलेले डोळे त्या अव्यक्त भावना या सर्वांना मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये मिनल कांबळे मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. मिनल कांबळे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय

मॅडम मी सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे. मॅडम लिहित आहेत की या केशरी सांजेला हात तुझा हाती असावा, या केशरी सांजेला हात तुझा हाती असावा, स्पंदनांचे व्हावे अत्तर. क्या बात आहे, स्पंदनांचे व्हावे अत्तर अनधुंद व्हाव्या भावना, स्पंदनांचे व्हावे अत्तर अनधुंद व्हाव्या भावना, अनधुंद व्हाव्या भावना. या केशरी सांजेला हात तुझा हाती असावा. अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं की स्पंदनांचं अत्तर व्हावं आणि भावना धुंद व्हाव्या अशी ही सुंदर सांज वेळ मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध तीच नशा
1: पहला नशा पहला खुमार
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM आनंदी रहा आनंद लुटा.
2: वेलकम बॅक श्रोते हो. आपण चित्र चारोळी हा उपक्रम सादर करीत आहोत आणि सांजवेळ आणि दोघांनी एकमेकांच्या हातामध्ये हात धरून त्या सांजवेळेच्या साक्षीने प्रेमाचा अनाभाका घेणार ते सुंदर असं चित्र होतं. आणि सांजवेळ म्हटलं की हुरहुर आली, सांजवेळ म्हटलं की विरह आला. जेव्हा उगवतीचा सूर्य असतो तेव्हा एक विषय वेगळा असतो आणि जेव्हा सांज होते तेव्हा मात्र हुरहुर ही अनाहूतपणे येतेच नाही का. तर या सांजवेळीच्या अनुषंगानं मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की काही वेळा पापण्यांचे काठ होलावत नाहीत म्हणून गृहित धरायचं का त्याला दुःखच माहीत नाही. काही वेळा पापण्यांचे काठ ओलावत नाहीत म्हणून गृहित धरायचे का त्याला दुःखच नाही माहीत. म्हणून गृहित धरायचे का त्याला दुःखच नाही माहीत. काठ ओलावले नाही म्हणजे विरह नसतो का? काठ ओलावले नाही म्हणून दुःख नसतं का? या अनुषंगानाची माझी ही चारोळी आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की तुझ्या आठवणी भोवती पिंगा घालतात म्हणून सांजवेळी घराबाहेर पडणे टाळतो. तुझ्या आठवणी भोवती पिंगा घालतात म्हणून सांजवेळी घराबाहेर पडणे टाळतो तरीही तुझा विरह मला एकांतात. तरीही तुझा विरह मला एकांतात विनाकारण रोज नित्यनेमाने छळतो. विनाकारण रोज नित्यनेमाने छळतो. विनाकारण रोज नित्यनेमाने छळतो. आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की दे मनातून पुन्हा साध नव्याने, दे मनातून पुन्हा साध नव्याने, होऊ दे मधुर जुने संवाद नव्याने. दे मनातून पुन्हा साध नव्याने, होऊ दे मधुर जुने संवाद नव्याने. झटकू दे मळप गंधाळलेल्या सांजवेळी, झटकू दे मळप गंधाळलेल्या सांजवेळी, वाट पाहे अंतरातला प्रतिसाद नव्याने. वाट पाहे अंतरातला प्रतिसाद नव्याने, प्रतिसाद नव्याने. तर या माझ्या काही चारोळ्या होते श्रोते हो. आणि यासोबतच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर चारोळीकडे वळूया. रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहितायत भोर पुणे इथून. रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे इथून लिहिलंय की सुंदर त्या सांजवेळी प्रेमाने दे हात हाती, सुंदर त्या सांजवेळी प्रेमाने दे हात हाती, जपू मनातल्या भावना उजळू दे त्या राती, जपू मनातल्या भावना उजळू दे त्या राती, उजळू दे त्या राती. वा, तर त्या सांजवेळी, त्या सुंदर अशा सांजवेळी प्रेमाने हाते हात दे आणि मनातल्या भावना आपण जपूया. अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते चंद्रभूषण किल्लेदार सरांनी अमरावती इथून लिहिलंय. चंद्रभूषण किल्लेदार सर लिहित आहेत अमरावती येथून की कधी कधी वाटते मला आपण दोघं क्षितिज पावं. क्या बात आहे. कधी कधी वाटते मला आपण दोघं क्षितिज व्हावं, मावळत्या सूर्याच्या लालिमेत अभ्यंग स्नान करावं, मावळत्या सूर्याच्या लालिमेत अभ्यंग स्नान करावं. वा वा, तर दोघांनी क्षितिज होऊन मावळ त्या सूर्याच्या लालिमेमध्ये अभ्यंग स्नान करावं. खूप अप्रतिम सुंदर अशी कल्पना सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होती. पुढच्या चारोळीमध्ये वेदिका गोसावी मॅडम लिहित आहे छत्रपती संभाजीनगर येथून. वेदिका गोसावी मॅडम यांनी लिहिलंय छत्रपती संभाजीनगर येथून की प्रेम नाही असे कोण म्हणते हातात हात घेता कोडे जीवनाचे सुटते. वा, प्रेम नाही असे कोण म्हणते हातात हात घेता कोडे जीवनाचे सुटते. आणि गुपित तुझे माझे हल्ली चांदण्यात लपते, आणि गुपित तुझे माझे हल्ली चांदण्यात लपते. वा, तर जीवनाचं कोड हे केवळ हातामध्ये हात घेतल्यानं सुटतं. किती सुंदर आणि अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये आहेत नाही का. आपण खरंच कोणाचा हात आपल्या जीवलगाचा हातामध्ये कधी घेतो का? कधी आपण त्याला आश्वासक जी नजर आहे ती आपण देतो का? आणि जर का आपल्या जोडीदाराने आपला हात हातामध्ये घेतला तर कधीच त्याला झिडकारू नका, कारण तो प्रेमाचा मायेचा ओलाव्याचा जिव्हाळ्याचा स्पर्श असतो. आणि त्या स्पर्शामध्ये एक आधाराची भावना असते, धीराची भावना असते आणि सोबतीचा विश्वास असतो. खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ अस्मिता महेश गुंड मॅडम यांनी कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून लिहिले. सौ अस्मिता महेश

मॅडम लिहित आहेत कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून. मौन या शीर्षकाखाली मॅडमने लिहिलंय की दूर उभी राहून सखे न्याहाळू नको क्षितिजाला. दूर उभी राहून सखे न्याहाळू नको क्षितिजाला, तुझ्या मौनातले शब्द माझ्या छेडतात काळजाला. तुझ्या मौनातले शब्द माझ्या छेडतात काळजाला, माझ्या छेडतात काळजाला. वाह, तर अप्रतिम असे भाव होते की तू दूर उभी राहून जरी क्षितिजाला न्याहाळत असली तरी तुझं मौन सुद्धा बोलत होते. तुझ्या मौनातले ते शब्द जे आहेत ते माझ्या हृदयाला छेडत आहेत. तर एक मौन आणि दूरपर्यंत पसरलेलं ते क्षितिज, या दोन्ही गोष्टींचा संवाद जो आहे तो मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला आहे. आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये अस्मिता मेहता मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सौस्मिता मेहता मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की गंध प्रीतीचा तुझ्या माझ्या श्वासात दरवळू दे. गंध प्रीतीचा तुझ्या माझ्या श्वासात दरवळू दे, झाल्या जरी तिन्ही सांजा मिठीत तुझ्या सामावून घे. झाल्या जरी तिन्ही सांजा मिठीत तुझ्या सामावून घे, मिठीत तुझ्या सामावून घे. वा, तर गंध प्रीतीचा तुझ्या माझ्या श्वासात दरवळू दे. आणि तिन्ही सांजा जरी झालेल्या असतील तर तुझ्या मिठीमध्ये सामावून घे. अप्रतिम भाव, प्रेमभाव व्यक्त करणारी ही सुंदर अशी मॅडमची रचना होती. पुढच्या चारोळीमध्ये सौभारती सावंत मॅडम लिहित आहेत खारघर नवी मुंबई येथून. सौभारती सावंत मॅडम यांनी खारघर नवी मुंबई येथून लिहिलंय की अशा या सांजवेळी सखी नको जाऊस सोडून तू दूर. अशा या सांजवेळी सखी नको जाऊस सोडून तू दूर. तुझ्या आठवणची पाखरे मन मंदिरात उडती भुरभुर. तुझ्या आठवणची पाखरे मन मंदिरात उडती भुरभुर. मन मंदिरात उडती भुरभुर, तर सांज वेळी तू सोडून जाऊ नको. तुझ्या आठवणची पाखरे ही मन मंदिरामध्ये उडतात. अप्रतिम सुंदर असे भाव या सुद्धा चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये पांडुरंग खंडू म्हस्के सर लिहित आहे डाळिंब तालुका दौंड जिल्हा पुणे इथून. पांडुरंग खंडू म्हस्के सरांनी मुक्काम डाळिंब तालुका दौंड जिल्हा पुणे इथून लिहिले की सजना अशा सांजवेळी तुझा हात माझ्या हाती. सजना अशा सांजवेळी तुझा हात माझ्या हाती. दोन हृदयांच्या स्पंदनांची, दोन हृदयांच्या स्पंदनांची जुळली ही गुलाबी नाती. जुळली ही गुलाबी नाती, क्या बात आहे. वा, तर या सांजवेळी तुझा हात माझ्या हाती होता आणि त्याच वेळी दोन हृदयांच्या स्पंदनांची ही गुलाबी नाती जुळलेली होती. तर जुळलेल्या गुलाबी नात्यांना अप्रतिमरित्या सरांनी शब्दबद्ध केलेला आहे. पुढच्या चारोळीमध्ये सौ सोनाली गोळवलकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून. सौ सोनाली गोळवलकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की हात तुझा हातात आला क्षण एक मोहरून गेला. हात तुझा हातात आला क्षण एक मोहरून गेला. मावळतीचा लाल भानू साक्षीला, मावळतीचा लाल भानू साक्षीला. अशीच साथ दे मज क्षणाक्षणाला, अशीच साथ दे मज क्षणाक्षणाला, अशीच साथ दे मज क्षणाक्षणाला. वाह, तर तुझा हात हातात आल्यावर प्रत्येक क्षण मोहरून गेलेला आहे आणि मावळतीचा लाल भानू सुद्धा साक्षीला आलेला आहे. तो अशीच मला क्षणाक्षणाला साथ दे. अप्रतिम सुंदर साथ दे अशी मागणी करणारी अप्रतिम रचना होती. पुढच्या चारोळीमध्ये रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत बाणेर पुणे इथून. रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे इथून लिहिलंय की जोडी तुझी माझी जन्म जन्मांतरीची. जोडी तुझी माझी जन्म जन्मांतरीची. हात हातात घेऊन भ्रमंती दिगंतराची. हात हातात घेऊन भ्रमंती दिगंतराची. भ्रमंती दिगंतराची, क्या बात आहे. आणि खरंच की तुझी माझी जोडी ही जन्म जन्मांतरीची आहे. हातात हात घेऊन ही दिगंतराची भ्रमंती करायची आहे. अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होती. पुढच्या चारोळीमध्ये अरविंद देशपांडे सर लिहित आहेत मीरा रोड जिल्हा ठाणे इथून. अरविंद देशपांडे सरांनी मीरा रोड जिल्हा ठाणे इथून लिहिलंय की रम्य संध्या समयी गुलाल नभी उधळूनी. मित्र घरी परतला त्या कातर वेळी हात हातात घेऊन दिलेस वचन तू मजला. रम्य संध्या समयी गुलाल नभी उधळूनी. मित्र घरी परतला त्या कातर वेळी हात हातात घेऊन दिलेस वचन तू मजला. दिलेस वचन तू मजला, अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये.

वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहितायत वर्षा श्री या नावाने नागपूर इथून. सो वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी वर्षा श्री या नावाने नागपूर इथून लिहिलंय की भेटीचीही सांज वेळ सोबत घालवू वेळ, भेटीचीही सांज वेळ सोबत घालवू वेळ, अशी आनंदात घालवू आयुष्याची सांज वेळ, अशी आनंदात घालवू आयुष्याची सांज वेळ, आयुष्याची सांज वेळ. वाह, तर भेटीची ही सांज वेळ ज्यामध्ये सोबत वेळ घालवूया आणि अशीच आनंदामध्ये हे आयुष्याची सुद्धा सांज वेळ घालवूया. तर आयुष्याची सांज वेळ, सांज वेळ जी आहे ती खरंच खूप सुखद सुद्धा असते आणि वेदनादायी सुद्धा असते. तर आयुष्याची सांज वेळ आणि त्याचा ताळमेळ घालताना आपण सुखदुःखांशी समरस होऊन आपण निवांत राहिलं पाहिजे, आपण रिलॅक्स राहिलं पाहिजे. कर्तव्यातून मुक्त झाल्यानंतर आपण जे आहे ते स्वतःला वेळ दिला पाहिजे, नाही का? आणि आयुष्याची सांज वेळ जी आहे ती आनंदित केली पाहिजे. पुढच्या आपण सारोळीकडे वळूया. सौमनीषा दिवाकर मॅडम लिहितायत पुणे इथून. सौमनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की सोनेरी ही सांज वेळ आणि सोनसळी ही साथ, सोनेरी ही सांज वेळ आणि सोनसळी ही साथ, एकमेकांच्या सोबतीने स्वप्नमय हे क्षण फुलतील ना नाथ, एकमेकांच्या सोबतीने स्वप्नमय हे क्षण फुलतील ना नाथ, फुलतील ना नाथ. वाह, तर सोनेरी सांज वेळ आणि सोनसळी साथ, स्वप्नमय क्षण फुलतील ना, खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते होते हो. आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौविद्या चव्हाण माने मॅडम लिहितात सोलापूर इथून. सौविद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर इथून लिहिलंय की मावळ त्या सूर्याच्या साक्षीने घेतला हाती तुझा हात, शब्द नकोच आता नजरेतच होऊ दे सारी वाद. वा, मावळ त्या सूर्याच्या साक्षीने घेतला हाती तुझा हात, शब्द नकोच आता नजरेतच होऊ दे सारी वाद. क्षण हा थांबावा असाच या सांजवेळेलाही वाटतं, क्षण हा थांबावा असाच या सांजवेळेलाही वाटतं, तुझ्या सोबतीने माझं आयुष्य असंच लाल केशरी रंगात रंगावं, तुझ्या सोबतीने माझं आयुष्य असंच लाल केशरी रंगात रंगावं. तर सांजवेळेला सुद्धा हा क्षण थांबावासा वाटतो, अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये हर्षा भोरे मॅडम लिहिते भंडारा इथून. हर्षा भोरे मॅडम यांनी भंडारा इथून लिहिलंय की मी चंद्र तू माझी चांदणी, सांजवेळी रमणारी कहाणी. मी चंद्र तू माझी चांदणी, सांजवेळी रमणारी कहाणी, प्रेम रंगाची उधळण होता सुरांनी बहरते संगीताची गाणी. प्रेम रंगाची उधळण होता सुरांनी बहरते संगीताची गाणी, सुरांनी बहरते संगीताची गाणी, संगीताची गाणी. मी चंद्र तू माझी चांदणी, सांजवेळी रमणारी कहाणी. तर अप्रतिम सुंदर अशी सांजवेळेची कहाणी जी आहे ती मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती स्वप्न शीर्षकाखालील पुढच्या सुंदर चारोळीमध्ये. जगन्नाथ रंगनाथ जाधव सर लिहितायत केसगाव खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून. जगन्नाथ रंगनाथ जाधव सरांनी येसगाव खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून लिहिलंय स्वप्न शीर्षकाखाली की लाल मंद प्रकाश मावळतीचा तो सूर्य, तू आणि मी गुंफलेलं आयुष्याचं स्वप्न सुंदर. वा, लाल मंद प्रकाश मावळतीचा तो सूर्य, तू आणि मी गुंफलेलं आयुष्याचं स्वप्न सुंदर. हातात हात घेऊन चालतोय शांत प्रवास, हातात हात घेऊन चालतोय शांत प्रवास, प्रेमाच्या रंगात रंगलेला प्रत्येक श्वास, प्रेमाच्या रंगात रंगलेला प्रत्येक श्वास. क्या बात आहे, क्या बात आहे. वाह, तर प्रेमाच्या रंगात रंगलेला प्रत्येक श्वास सरांनी शब्दबद्ध केलाय. जे मावळतीचे क्षण होते त्या क्षणांना सुंदररित्या सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या चारोळीमध्ये अतुल कमलाकर दिवाकर सर लिहितायत पुणे इथून. अतुल कमलाकर दिवाकर सरांनी पुणे इथून लिहिलंय क्षितिजावरती सूर्य निघाला संधी प्रकाश नभी दाटला, क्षितिजावरती सूर्य निघाला संधी प्रकाश नभी दाटला, अलवार क्षणांना साक्षी ठेवून, अलवार क्षणांना साक्षी ठेवून हात तुझा हातात घेतला, अलवार क्षणांना साक्षी ठेवून हात तुझा हातात घेतला, हात तुझा हातात घेतला. वा, तर क्षितिजा

ती सूर्य निघाला आणि त्याच वेळी संधी प्रकाश नवी दाटला. अप्रतिम सुंदर असं सांजवेळेचं वर्णन सरांच्या या चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले वचन शीर्षकाखाली की साक्षीने रविराजाच्या वचन दे आज मला. साक्षीने रविराजाच्या वचन दे आज मला, हातात माझा हात तुझा, हातात माझा हात तुझा असाच राहील सदा, हातात माझा हात तुझा असाच राहील सदा, असाच राहील सदा. वा, तर रविराजाच्या साक्षीनं तू मला एक वचन दे की तू कायम साथ देशील, सोबत करशील. अप्रतिम भाव होते. पुढच्या एका रचनेमध्ये अश्विनी कोळंबे मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. अश्विनी कोळंबे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय की तुझ्या सोबतीने चालताना काया ओली चिंब ही झाली, तुझ्या सोबतीने चालताना काया ओली चिंब ही झाली, प्रेमात तुझ्या बहरताना सांजवेळ ही सजली, प्रेमात तुझ्या बहरताना सांजवेळ ही सजली, सांजवेळ ही सजली. वा, तुझ्या सोबतीने चालताना काया ओली चिंब झाली आणि तुझं प्रेम बहरत होत, तुझ्या प्रेमात बहरताना ही सांजवेळ सुद्धा सजलेली आहे. खूप अप्रतिम भाव सांजवेळ तो आणि ती याबद्दलचे होते श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा.

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: अपने आप को देखें एंड प्रिपेयर माइसेल्फ फॉर टुडे। आज सारा दिन में बातें आएंगी, लोग कुछ कुछ ऐसा करेंगे या कहेंगे विच विल नॉट बी अकॉर्डिंग टू द वे आई वॉन्ट देम टू बी। आज सारा दिन अवेयरनेस एंड चेकिंग, कौन ज्यादा पावरफुल है, बातें, सिचुएशंस और मी, किसका प्रभाव किस पर पड़ता है। आज सारा दिन सिर्फ चेकिंग, बात आई बात गई, मुझ पर उसका कितना प्रभाव पड़ा। दिस इज माई चेकिंग फॉर टुडे।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की सांजवेळ झाली की ती मला साध, तिची मला साध यायची। सांजवेळ झाली की तिची मला साध यायची, ती भेटायला आली म्हणून मावळ तिची वेळही थांबायची। ती भेटायला आली म्हणून मावळ तिची वेळही थांबायची, मावळ तिची वेळही थांबायची। तर ही माझी एक चारोळी होती आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की सांज ढळून काळोख दाटेपर्यंतच माझा चैत्र, सांज ढळून काळोख दाटेपर्यंतच माझा चैत्र। नभात गर्दी होते चांदण्यांची, नभात गर्दी होते चांदण्यांची, मी वैरागी वाटत जाते मज रात्र। नभात गर्दी होते चांदण्यांची, मी वैरागी वाटत जाते मज रात्र, वैरागी वाटत जाते मज रात्र। आणि श्रोते हो, याबरोबरच पुढच्या चारोळीकडे वळूया। वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम लिहित आहेत मालाड पूर्व मुंबई येथून। वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम यांनी मालाड पूर्व मुंबई येथून वचन शीर्षकाखाली लिहिलंय की मावळ त्या सूर्याच्या साक्षीने घेऊ आपण वचन, तुझीच मी सजनी आणि तूच माझा साधन। मावळ त्या सूर्याच्या साक्षीने घेऊ आपण वचन, तुझीच मी सजनी आणि तूच माझा साधन। जन्मोजन्मी एकत्र राहू सुखदुःख वाटून घेऊ, जन्मोजन्मी एकत्र राहू सुखदुःख वाटून घेऊ, अग्नी समोर फेरे घेऊन एकमेकांचे होऊन राहू, अग्नी समोर फेरे घेऊन एकमेकांचेच होऊन राहू, एकमेकांचेच होऊन राहू। वा, तर या मावळत्या सांजवेळच्या साक्षीने वचन एकमेकांना देऊ आणि अग्नी समोर फेरे घेऊन एकमेकांचे होऊन राहू। खूप अप्रतिम भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये सौसमिधा विकास नलावडे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय, सौसमिधा विकास नलावडे मॅडम लिहित आहेत ठाणे येथून की तुला कवितेच्या ओळीत शब्दबद्ध करावेसे वाटते, शब्द अपुरे पडतील तुझ्या पुढे असे काहीसे वाटते। आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून। सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय की सांजवेळी भेट तुझी अनुभव हा सुखाचा, सांजवेळी भेट तुझी अनुभव हा सुखाचा, निरोप घेऊन तू मागे वळून पाहते क्षणदुःखाचा, निरोप घेऊन तू मागे वळून पाहते क्षणदुःखाचा, क्षणदुःखाचा। तर सुख आणि दुःख हे दोन्हीही सांजवेळेला असतं। जेव्हा भेट होते तुझी तेव्हा तो सुखाचा अनुभव असतो आणि जेव्हा निरोपाची वेळ येते तेव्हा तो दुःखाचा अनुभव असतो। अप्रतिम असे भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये मेघा अरबुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे इथून। मेघा अरबुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून लिहिलंय, त्या सांजवेळी तुझा हात हाती होता, त्या सांजवेळी तुझा हात हाती होता, मनात काहूर होते पण तुझाच आधार होता, मनात काहूर होते पण तुझाच आधार होता, तुझाच आधार होता। तर सांजवेळचा तो आधार अप्रतिमरित्या या चारोळीमध्ये होता। पुढच्या चारोळीमध्ये स्वरूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम लिहित आहेत अकलूज येथून। स्वरूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम यांनी अकलूज येथून लिहिलंय कोंदन या शीर्षकाखाली की अशा सांजवेळी मणी रंग प्रीतीचे उठले, अशा सांजवेळी मणी रंग प्रीतीचे उठले, अंतरीच्या कोंदनात चित्र नव्याने रंगले, अंतरीच्या कोंदनात चित्र नव्याने रंगले, चित्र नव्याने रंगले। तर सांज वेळी मनी उठलेले प्रीतीचे रंग आणि अंतरीच्या कोंदनात रंगलेलं एक नव चित्र अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। शोभा वेले मॅडम यांनी आर्यनगर नागपूर येथून पाठवलेल्या सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये मॅडम लिहित आहेत की हात तुझ्या हातामध्ये सांजवेळी राजसा घेऊन, हात तुझ्या हातामध्ये सांजवेळी राजसा घेऊन मनसोक्त गप्पा माराव्या मनोहर हे दृश्य पाहून, मनसोक्त गप्पा माराव्या मनोहर हे दृश्य पाहून। तर सोबतीची वेळ आणि हातामध्ये हात सोबत गप्पा अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। काव्य प्रतिभा या नावाने प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय। काव्य प्रतिभा या नावाने प्रतिभा महादेव चौगले मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून की नैनांचे आर्त बोल जलतुषार झेलता, नैनांचे आर्त बोल जलतुषार झेलता, सांज प्रीत उजळली, सांज प्रीत उजळली मिठीत तुझ्या येता, सांज प्रीत उजळली मिठीत तुझ्या येता। वाह, तर नैनांचे आर्त बोल आणि चलतुषार झेलता खूप सुंदर अप्रतिम शब्दांकन होतं। पुढच्या चारोळीमध्ये ज्योतिबा पाटील सरांनी किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय। ज्योतिबा पाटील सर लिहित आहेत किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून की सांजवेळ ती एकांत दोघेच, सांजवेळ ती एकांत दोघेच सावल्या अलगत गुंफत होत्या की आवाज, सांजवेळ ती एकांत दोघेच सावल्या अलगत गुंफत होत्या शब्द न बोलताही त्या क्षणी, शब्द न बोलताही त्या क्षणी मनांनी सारे सांगत होत्या, मनांनी सारे सांगत होत्या। तर त्या सांजवेळी ते दोघेच होते, एकांत होता आणि सावल्या अलगत गुंफत होत्या, बोलत कोणीच नव्हतं पण मन बोलत होत। खूप अप्रतिम हळवे भाव सरांच्या या अप्रतिमाच्या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये शेख पिरपाशाही साक्षर लिहित आहेत दिंडेगाव तालुका व जिल्हा लातूर येथून। शेख पिरपाशाही साक्षरांनी राहणार दिंडेगाव तालुका व जिल्हा लातूर येथून लिहिले हात या शीर्षकाखाली। सर लिहित आहेत की मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने हात हाती घेऊ, मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने हात हाती घेऊ, शेवटच्या श्वासापर्यंत आपण नक्कीच सोबत राहू। वाह, मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने हात हाती घेऊ, शेवटच्या श्वासापर्यंत नक्कीच सोबत राहू, नक्कीच सोबत राहू। तर शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहण्याचं वचन देणारी त्या सांज वेळेच्या साक्षीनं आश्वासन देणारी वचन देणारी ही अप्रतिमाची चारोळी। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सुष्मिता अन्मने मॅडम लिहित आहेत देवगड म्हणजे सिंधुदुर्ग येथून। सौ सुष्मिता अन्मने मॅडम यांनी देवगड म्हणजे सिंधुदुर्ग येथून लिहिलंय चित्र या शीर्षकाखाली की हात तुझा हाती हवा मी सोबत असताना, हात तुझा हाती हवा मी सोबत असताना मग होऊ दे दिवसाची रात्र, मग होऊ दे दिवसाची रात्र ढळेल सूर्य आणि चंद्र येईल साक्षीला, हात तुझा हाती हवा मी सोबत असताना मग होऊ दे दिवसाची रात्र ढळेल सूर्य, ढळेल सूर्य आणि चंद्र येईल साक्षीला, आणि चंद्र येईल साक्षीला। वाह वाह, खरच खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होत्या की सूर्य जरी ढळला तरी चंद्र साक्षीला येईल, फक्त तुझा हात माझ्या हाती राहू दे। पुढच्या चारोळीमध्ये माधुरी सिंदगीकर कोटबागी मॅडम लिहित आहेत हुबळी जिल्हा धारवाड येथून। माधुरी सिंदगीकर कोटबागी मॅडम यांनी हुबळी जिल्हा धारवाड येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की तूच वसे माझ्या अंतरी मी तुझीच रे सर्वोपरी, तूच वसे माझ्या अंतरी मी तुझीच रे सर्वोपरी, तूच माझ्या मनमंदिरी तूच रे माझा कारभारी, तूच माझ्या मनमंदिरी तूच रे माझा कारभारी, तूच रे माझा कारभारी। वाह, तर तू माझ्या अंतरामध्ये आहे, मी तुझीच सर्वोपरी आहे। खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। चित्र चारोळी या शीर्षकाच्या अनुषंगाने संगीता नागदेवे मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून सना या नावाने। संगीता नागदेवे मॅडम यांनी सना या नावाने यवतमाळ येथून लिहिलंय की

ऐन सांज वेळेला तुझ्या गप्पैंजणाचे छनछन आवाज माझ्या कानी गुंजते. ऐन सांज वेळेला तुझ्या गप्पैंजणांचे छनछन आवाज माझ्या कानी गुंजते. सखी तू परतीला जाताना मात्र पुन्हा एकदा. सखी तू परतीला जाताना मात्र पुन्हा एकदा. त्याच आवाजात सोबतीनं रमावं वाटते. त्याच आवाजात सोबतीनं रमावं वाटते. रमावं वाटते. वा तर तुझ्या पैंजनाचे जे छनछन आवाज आहेत ते कानी या सांजवेळेला गुंजतात. अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिले. उपेंद्र रोहनकर सर लिहित आहेत गडचिरोली येथून की सांजवेळ येते हळूच नभात रंग फुलती. सांजवेळ येते हळूच नभात रंग फुलती. सूर्यास्ताच्या किरणांनी सोनेरी छटा झळकती. वा सूर्यास्ताच्या किरणांनी सोनेरी छटा झळकती. पाखरांचे घरट्याकडे परतीचे गीत गाते. पाखरांचे घरट्याकडे परतीचे गीत गाते. शांत वाऱ्याच्या स्पर्शाने मनही हरवून जाते. शांत वाऱ्याच्या स्पर्शाने मनही हरवून जाते. मनही हरवून जाते. वाह वाह. आणि खरंच खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते की शांत वाऱ्याच्या स्पर्शाने मनही हरवून जाते. पुढच्या चारोळीमध्ये सौचित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम लिहित आहेत मुक्काम महमदपूर जिल्हा यवतमाळ येथून. सौचित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम यांनी मुक्काम महमदपूर जिल्हा यवतमाळ येथून लिहिलंय की सांजवेळी तुझा हात नाही सोडवत सखे. सांजवेळी तुझा हात नाही सोडवत सखे. मर्यादा आहे अजूनही सांभाळून राहा सखे. मर्यादा आहे अजूनही सांभाळून राहा सखे. सांजवेळी तुझा हात नाही सोडवत सखे. खूप अप्रतिम चारच ओळीमध्ये सुंदर असे भाव मांडणारी ही चारोळी. आणि पुढच्या चारोळीमध्ये नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिले. नामदेव तुकाराम पाटील सर लिहित आहेत सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून की मोहरलेल्या सांजवेळेला तुझा हात माझ्यात गुंफलेला. मोहरलेल्या सांजवेळेला तुझा हात माझ्यात गुंफलेला. निरोपाचा हा कवडसा. वा निरोपाचा हा कवडसा हृदयात घट्ट विलगलेला. निरोपाचा हा कवडसा हृदयात घट्ट विलगलेला. क्या बात आहे की मोहरलेली सांजवेळ हातामध्ये गुंफलेला हात. निरोपाचा कवडसा जो घट्टपणे हृदयामध्ये विलगलेला आहे. तर निरोपाच्या कवडशाला सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या चारोळीकडे वळूया. मनीषा बजरंग बोटे मॅडम लिहित आहेत पुणे इथून. मनीषा बजरंग बोटे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की सूर्य बघ हा अस्तावला दोघांच्या मध्ये तोही भांबावला. सूर्य बघ हा अस्तावला दोघांच्या मध्ये तोही भांबावला. हात तुझा हाती असताना. हात तुझा हाती असताना हृदयात प्रेमाचा संत दिवा लावला. हृदयात प्रेमाचा संत दिवा लावला. संत दिवा लावला. वा तर सूर्य अस्तावतो आणि दोघांच्या मध्ये तो सुद्धा भांबावला. अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. विद्या कुंभार मॅडम यांनी ठाणे इथून लिहिले. साक्षीदार या शीर्षकाच्या अनुषंगाने विद्या कुंभार मॅडम लिहित आहेत ठाणे येथून की सांजवेळ बने साक्षीदार प्रीतीचे वचन देताना. सांजवेळ बने साक्षीदार प्रीतीचे वचन देताना. हात घट्ट धरले दोघांनी एक साथ शपथ घेताना. सांजवेळ बने साक्षीदार प्रीतीचे वचन देताना. हात घट्ट धरले दोघांनी एक साथ शपथ घेताना. एक साथ शपथ घेताना. वा तर चित्राला अनुरूप असे भाव मांडणारी मॅडमची ही अतिशय अप्रतिम आणि सुंदर अशी ही चारोळी होती श्रोते हो. आणि या सुंदर अशा चारोळीसोबत पुढच्या चारोळीमध्ये श्री माधव सुक्रिया गुरव सरांनी देधक्का मार या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून लिहिलंय. श्री माधव सुक्रिया गुरव सर लिहित आहेत देधक्का मार या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून. सात आयुष्याची या शीर्षकाखाली सरांनी लिहिले की उगवत्या व मावळत्या सूर्याच्या साक्षीने. उगवत्या व मावळत्या सूर्याच्या साक्षीने. तुला मी वरले आहे पूर्णपणे मनाने. वा उगवत्या व मावळत्या सूर्याच्या साक्षीने. तुला मी वरले आहे पूर्णपणे मनाने. अशीच आयुष्यभर साथ राहावी. अशीच आयुष्यभर साथ राहावी आपली जोडीने.

गोडी गुलाबीनी, आपली जोडीने गोडी गुलाबीने, गोडी गुलाबीने, गोडी गुलाबीने, वा वा। तर उगवत्या आणि मावळत्या दोन्ही सूर्याच्या साक्षीने तुला वरलंय, पूर्ण मनाने वरलंय, अशीच आयुष्य खुल्ली बघ, सांजवेळ ही अशी खुल्ली, वा। तर तुझा हात हाती गुंफला आणि जीवनाची कळी भरली, रवी आणि वसुंधरेचं मिलन होत होत, त्याच वेळी सांजवेळ सुद्धा खुलली। तर मिलनाच्या वेळी खुललेली सांजवेळ अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती। पुढच्या चारोळीमध्ये श्री श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड इथून लिहिले। श्री श्रीकांत पाटील सर लिहित आहेत राजधानी रायगड इथून की वंदन करुणी दिनकरास घेतो तुझा हात हाती, वंदन करुणी दिनकरास घेतो तुझा हात हाती, आयुष्यभराची तू सोबती शतजन्माची जीवन साथी, आयुष्यभराची तू सोबती शतजन्माची जीवन साथी, शतजन्माची जीवन साथी। वाह, त्या दिनकराला वंदन करून तुझा हात हाती घेत आहे, कारण तू आयुष्यभराची सोबती आहेस, कारण तू शतजन्माची जीवन साथी आहे। अतिशय डिवोटिव अशी ही चारोळी होती श्रोती हो। पुढच्या चारोळीमध्ये प्रोणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे इथून। प्रोणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे इथून लिहिले की सांजवेळ ही केशरी दोघे आपण सागर तिरी, सांजवेळ ही केशरी दोघे आपण सागर तिरी, हातात हात घेऊनी स्वप्ने रंगवूया जीवनी, हातात हात घेऊनी स्वप्ने रंगवूया जीवनी, स्वप्ने रंगवूया जीवनी। खूप अप्रतिम भावस्पर्शी सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। सौसंपदा राजेश देशपांडे मॅडम लिहित आहेत पनवेल इथून। सौसंपदा राजेश देशपांडे मॅडम यांनी पनवेल इथून लिहिले की सांजवेळी गुंफला तुझा हातामध्ये हात, सांजवेळी गुंफला तुझा हातामध्ये हात, आधार प्रेमाचा करेल, आधार प्रेमाचा करेल काळ्या रात्री वरही मात, आधार प्रेमाचा करेल काळ्या रात्रीवरही मात, काळ्या रात्रीवरही मात। आणि खरंय की प्रेमाचा हात, प्रेमाचा आधाराचा हात निश्चितपणे दुःखांवर मात करतो, गर्द गहिऱ्या काळोख्या रात्रीवर सुद्धा मात करतो। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: श्रोते हो, आपण चित्र चारोळीच्या अनुषंगाने बोलत आहोत, वेलकम बॅक। आणि चित्र जे आपण दिलेलं होतं सांजवेळेचं, एक प्रेमी गोल हातात हात घालून सांजवेळेला त्या ठिकाणी थांबलेलं होतं, त्या अनुषंगानंचं चित्र होतं। त्या शीर्षकामधील पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया। विजय वी शिर्केसर लिहितात सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून। विजय वी शिर्केसरांनी सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की सांज आगळी नभी लालिमा सखये हाती हात गुंतले। सांज आगळी नभी लालिमा सखये हाती हात गुंतले, शांत किनारा अवखळ वारा, शांत किनारा अवखळ वारा, निरोप घेता अश्रू ओघळले, निरोप घेता अश्रू ओघळले। वाह, तर खूपच गहिरं असं शब्दांकन सरांच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहेत डोंबिवली पूर्व इथून। सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व इथून लिहिलंय साक्ष या शीर्षकाखाली की मावळ तिला निघे रवी करतो, मावळ तिला निघे रवी करतो, गगनी रक्तरंजित छटा आली, गगनी रक्तरंजित छटा आली, कर हाती धरुणी धुरंदरतो, कर हाती धरुणी धुरंदरतो, अखंड प्रेमाची आण उभय मनांनी घेतली, अखंड प्रेमाची आण उभय मनांनी घेतली, उभय मनांनी घेतली। तर सांज वेळेला ज्या आणाभाका घेतल्या जातात, सांज वेळेचे जे सुंदर असे क्षण असतात, तर त्या सुंदर अशा क्षणांना, सांज वेळेच्या तरम्य अशा आठवणींना खूप अप्रतिमरित्या जे आहे ते शब्दबद्ध केलेलं होतं मॅडमनी। आणि श्रोते हो, तुम्ही घड्याळ पाहिलंय का? बघता बघता तुमच्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनांचं सादरीकरण करता करता आपल्या शोची वेळ समाप्त होते। दरवेळी दर रविवारी दुपारी 2 वाजता मी तुम्हाला भेटायला येतो। तुमच्या रचना अप्रतिम असतात, विषय वेगवेगळे असतात, नवनवीन मान्यवर आपल्या या शोमध्ये सहभागी होतात आणि तुमच्या रचनांचं सादरीकरण करता करता मी सुद्धा अगदी देहभान हरपून जातो। कारण तुमचे शब्दच एवढे सुंदर असतात, प्रत्येक शब्द हा बोलका असतो, प्रत्येक शब्दामध्ये एक अप्रतिम असा भाव असतो, कधी प्रेम, कधी विरह, कधी दुःख, कधी एक नवी ऊर्जा उभारी देणारे शब्द असतात। आणि जे शब्दच आपल्या हाखेळ शब्दांचा या शोला 7 वर्ष पूर्णत्वाच्या टप्प्यावर घेऊन गेलेले आहेत, नाही का? त्यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार। परंतु वेळेच्या बंधनामुळे मला आजच्या शोपुरती तुमची रजा घ्यावी लागते आहे। हो, पण आज जरी मी तुमची रजा घेत असलो तरी मी तुम्हाला पुन्हा

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद
1: लुटा. रंगी रंगला श्रीरंग
2: अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने.
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे महाराष्ट्राच्या लोककला। आता पुढील टप्प्यात आपण भूत्या या लोककलाकाराबद्दल माहिती घेणार आहोत। भूत्या हा गोंधळ्यांप्रमाणेच देवीचा भक्त असतो। माहूरची रेणुका आणि तुळजापूरची भवानी ही या भक्तांची आराध्य देवता। जगदंबा ही आदिशक्तीच्या स्वरूपात तीन ठिकाणी वास करते। माहूर, सौंदत्ती व तुळजापूर अशी यांची श्रद्धा असते। भूत्या, गोप्य वा आराधी ही तीनही नावे एकाच अर्थाची आहेत। हे सर्व देवाचे भक्त गोंधळ्यांप्रमाणे गोंधळ घालतात। संत एकनाथांच्या भूत्याने देह अहंकाराची वृत्ती टाकून देऊन, भेदभावाला आणि द्वैतबुद्धीला नाहीसे करून सद्गुणांची आरती केली आणि त्या जगदंबेला भावभक्तीचा व सत्विचारांचा फुलवरा बांधला। म्हणून देवीची उपासना करून मनोरंजन करणे एवढीच भूमिका मर्यादित न ठेवता सतभक्तांच्या रूपातील संत एकनाथांचा भूत्या हा एक श्रेष्ठ प्रबोधनकार आहे। भूत्याचा वेश लांब घोळदार पायपीतचा तेलकट मळकट अंगरखा डोर, डोक्यावर शंकूच्या आकाराची कवड्यांची टोपी, गळ्यात माळा, कमरेला कवड्या लावलेला कंबरपट्टा, मनगटात कवड्याच्या मनगट्या, गळ्यात कवड्यांनी मढवलेली हळद कुंकवाची पिशवी, डाव्या खांद्यावर लोंबणारी बुदली, एका काखेत झोळी, छातीवर देवीचा भला मोठा पितळी टाक, पायात घुंगरू, कपाळावर हळद कुंकवाचा मळवट, हातात पेटता पोत, साथीला संबळ्या असा भूत्या नाचत येतो। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।
1: भक्त भानुदासांचे एकनाथ हे प्रपितामह 1036 ओव्यात चतुश्लोकी भागवत त्यांनी लिहिलं। शुद्ध प्रेमातून परमेश्वराला आपलंसं करून घेता येतं असं नाथ म्हणत त्यांनी भावार्थ रामायण लिहिलं। भारूड, ओव्या, गवळणी, अनेक अभंग यांच्या रचना केल्या व देवाला आळवलं। त्यांचा एक अभंग, गोकुळी जे शोभले ते विटेवरी

0: नमस्कार, आप उन्हें कटाई रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। मंडळी, आजचा आपला विषय आहे महाराष्ट्राची लोककला। विश्रांतीपूर्वी आपण भूत्या या लोककलाकाराबद्दल माहिती घेतलेली आहे। पुढचे लोककलाकार आहेत वाघ्या आणि मुरळी। जेजुरीचा खंडोबा ही महाराष्ट्राची लोकप्रिय लोकदेवता आहे। या लोकदेवतेचे उपासक वाघ्या आणि मुरळी यांना लोकसंस्कृतीत एक आगळेवेगळे स्थान प्राप्त झालेले आहे। खंडेरायाचे हे भक्त देवापुढे जागरण करून खंडोबाची लीला वर्णन करण्याचे काम करतात। पिवळं पातळ, कपाळावर भंडारा, पदराला बांधलेली घंटी वाजवत मुरळी नाचते आणि हातात दिमटी घाटी घेऊन मुठी मुठीने भंडारा उधळतात। हब हब हब म्हणत नाचणारा वाघ्या तिला साथ देतो। रंगीत पाटावर वस्त्र मांडून त्यावर विड्याच्या पानांचा खंडोबा व देवीचे टाक ठेवले जाते। शेजारी बुधली दिवटी मांडतात, गणपती म्हणून सुपारी ठेवतात। टाळ, तुणतुणं, घाटी यांचा नाद घुमतो। जागरण मोडलं जातं। पाच उसांच्या मखरात प्रतीकात्मक देवांची स्थापना करून वाघ्या मुरळी हे जागरण मांडतात। देवदेवतांना जागरणाला आवर्तन दिल्यावर खंडोबाची लीला वर्णन करणारी गाणी म्हटली जातात। अपत्य प्राप्तीसाठी देवाला नवस करणारे लोक मुले होताच पहिले मूल खंडोबाला अर्पण करतात। त्यातील मुलगे वाघ्या आणि मुली मुरळी बनतात। मुरळीचे लग्न खंडोबाशी होते। मुरळी आणि देवाला हळद लावतात, गळ्यात कवड्यांच्या माळा घालतात, दोघांवर भंडारा उधळतात। या विधीला गाठा फोडणे असे म्हणतात। बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे वाघ्या मुरळी संस्थेतही बदल होतो आहे। मुलं खंडोबाला अर्पण करण्याची प्रथा आता राहिलेली नाही, त्यामुळे खंडोबाचे उपासक पुरुष आणि स्त्रिया जागरण करतात। वाघ्या आणि मुरळीची रंगभूषा ही साधी असते, परंतु मुरळीच्या कपाळाला हळद, गळ्यात कवड्यांची माळ आणि अंबाडा असे तिचे रंगभूषा असते। वाघ्याची वेशभूषा धोतर, सदरा, जॅकेट, गळ्यात वाघाच्या कातड्याची पिशवी असते, त्यात भंडारा म्हणजे हळद असते आणि मुरळीची वेशभूषा म्हणजे नऊवारी पातळ। यांची वाद्ये असतात दिमटी, खंजिरी, तुणतुणं, टाळ, घाटी आणि डफ। साहित्य असते कोरंबा म्हणजेच वाघ्याचं भिक्षापात्र, तांबड वस्त्र, सव्वाशेर धान्य, दोन तांबे, नागवेलीची पानं, दोन नारळ, पाच ऊस फुलांच्या माळा, पुऱ्या, सोटाऱ्या, कडाकणीचा फुलोरा इत्यादी। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे महाराष्ट्राच्या लोककला। विश्रांतीपूर्वी आपण वाघ्या मुरळी या लोककलाकारांबद्दल माहिती घेतलेली आहे। आता पुढील टप्प्यात आपण तमाशा किंवा लावणी या लोककलेची माहिती घेणार आहोत। महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी एकरूप झालेला मनोरंजनाचा लोककला आविष्कार म्हणजेच तमाशा किंवा लावणी। लावणीचा स्रोत मांगल्याच्या कथागीतांमध्ये आढळतो। इसवी सनाच्या पहिल्या शतकात राजा सातवाहनाच्या वंशातील हाल नावाच्या कलाप्रेमी राजाने रतीनाट्य निर्माण केले। यात तमाशाची बीजे आढळतात। संत ज्ञानदेवांच्या काळी गम्मत खेळ तमाशा या नावाने हा प्रकार माहीत होता। उत्तर पेशवाई काळात तमाशाला राजाश्रय मिळाला। शृंगार प्रधान लावण्यांच्या बरोबरच दर्जेदार लावण्या सवाल जवाब लिहून आणि सादर करून शाहीर रामा जोशी, होनाजी बाळा, अनंत फंदी, प्रभाकर, संगन भाऊ, परशुराम, पठ्ठे बापूराव यांसारख्या शाहिरांनी अनेक लावण्या लिहिल्या। तमाशात त्या सादर केल्या आणि लावणी प्रकार लोकप्रिय केला। पेशवेकालीन तमाशात गण, गवळण, लावणी, भेदिक आणि मुजरा असे पाच प्रकार सादर करत असत। उमाबाबूने पहिला वग मोहना बटाव लिहिला आणि तमाशात वगनाट्य सादर होऊ लागले। पठ्ठे बापूरावांनी गण, गवळण, लावणी, भेदिक यांची दर्जेदार रचना करून त्यांना उंची मिळवून दिली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी तमाशाचे रूपांतर लोकनाट्यात केले। त्यातून तमाशा या लोककलेला चळवळीचे रूप देण्याचा प्रयत्न केला। लावणीने गणाची लावणी, आध्यात्मिक लावणी आणि गवळण ही रूपे गोंधळातून स्वीकारली। प्रणय किंवा शृंगार हा वाघ्या मुरळीतून घेतला। लोकरंजनाबरोबरच लोकशिक्षण घडविण्याचे काम तमाशाने केले। खुमासदार पदलालित्य, रस पोषक हावभाव, लयबद्ध शब्दरचना, ताल धरायला लावणारे संगीत यामुळे लावणी लोकप्रिय झाली। तमाशात स्त्रियांची रंगभूषा थोडासा भडक मेकअप आंबाडा आणि त्यावर गजरा अशी असते। पुरुषांची रंगभूषा साधी असते। सोंगड्यांची रंगभूषा स्त्रीपेक्षा कमी भडक असते। वेशभूषा स्त्रियांची नऊवारी जरीचं पातळ, गळ्यात, कानात, दंडात अलंकार आणि पायात चाळ अशी असते। पुरुषांची वेशभूषा

पटका, चुस्त पायजामा सदरा अशी असून त्यांची वाद्ये असतात ढोलकी, तुणतुण, कडी आणि पेटी। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार. असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असतं. असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असतं. दुसऱ्यांच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. मी शुभांगी.

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। मंडळी, आजचा आपला विषय आहे महाराष्ट्राच्या लोककला। विश्रांतीपूर्वी आपण तमाशा किंवा लावणी या लोककलेची माहिती घेतलेली आहे। पुढील टप्प्यात आपण वारकरी आणि दिंडी याबद्दल बोलणार आहोत। महाराष्ट्राचं लाडकं दैवत पंढरपूरचा विठोबा। आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पोहोचण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक संतांच्या दिंड्या आणि पालख्या निघतात। त्या त्या संतांची प्रतीके म्हणून चांदीच्या पादुका पालखीत घालून टाळ मृदुंगाच्या गजरात गावोगावचे वारकरी त्यात सहभागी होतात। त्यात प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर आळंदी, निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर, सोपानदेव सासवड, मुक्ताबाई एदलाबाद, विसोबा खेचर औंढा नागनाथ, गोरा कुंभार तेर, चांगदेव पुणतांबे, भानुदास आणि एकनाथ पैठण, तुकाराम महाराज देहू, जगनमित्र नागा परळी वैजनाथ, राघव चैतन्य आळंद गुंजवटी, केशव चैतन्य ओतूर, बोधले बुवा धामगाव, मुकुंदराय आंबेजोगाई, जोगा परमानंद बार्शी, कान्होराज महाराज केंदूर, संताजी जनगाडे सुंदुंबरे या पालख्यांचा प्रामुख्याने समावेश असतो। या साऱ्या पालख्या वाखरीजवळ एकत्र येतात। विठुरायाच्या नामाने अवघे आसमंत भक्तिमय होऊन जाते। टाळ मृदुंगाच्या गजराने माणसाच्या मनात भक्ती जागृत होते। हा गजर कानापासून मनापर्यंत भूमीला स्पर्शून आकाशात जातो। वाऱ्याच्या लहरीत मिसळतो, सूर्यकिरणांच्या वर्षावात एकरूप होतो आणि विठ्ठलाच्या चरणाला येऊन विलकतो। आपणही न कळत या विलक्षण दिव्य अनुभवांचा अंश बनून जातो। पालखीबरोबरच्या एका अधिकारी संत व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चालणारा राहणारा लोकांचा समूह म्हणजे दिंडी। ठराविक वेळेला देवाच्या भेटीला जाणे म्हणजेच वारी। वारी करणार तो वारकरी। स्वतःचे अस्तित्व विसरायला लावणारी ही वारी स्वावलंबन शिकवते, समाज मनात मिसळायला शिकवते। वृत्तीतील ताठरपणा अहंकार बाजूला सारून अंतर्मुख व्हायला शिकवते। सर्वांशी एकरूप होऊन स्वतःकडे विनम्रता घ्यायला शिकवते। जीवनातील खरा प्रामाणिकपणा शिकवते। तसेच समाजात हरवलेली अनेक जीवनमूल्ये ह्यामुळे मिळवता येतात। आषाढी एकादशीला शयनी एकादशी असेही म्हणतात। आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असे चार महिने देव विश्रांती घेतात असा समज आहे। म्हणूनच हे चार महिने चातुर्मासाचे विविध व्रत वैकल्ये करण्याचे मानले जाते। विठ्ठलाच्या दर्शनातच सर्व सुख मानणाऱ्या संतांनी विठ्ठल माऊली रूपात पाहिला आणि अनुभवला। पालखी सोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे वैभव आहे। नदी सागराला मिळून सागर रूप होते। विठ्ठल भक्तीची ही गंगा विठ्ठलाशी एकरूप होते। वारी एकसुरी नसते।

त्यात नाट्य, गोलरिंगण, उभरिंगण ही खास आकर्षणं असतात. पालखी राष्ट्रीय एकात्मतेची गंगोत्री आहे. खांद्यावरील पताका एकात्मतेचे प्रतीक आहे. संतांनी समाज शिक्षण होते म्हणून पालखीसारख्या माध्यमातून सामाजिक समतेची परंपरा प्रस्थापित केली. हा आध्यात्मिक उन्नती प्रवाह अविवेकाकडून विवेकाकडे, अविचारांकडून विचारांकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, सूक्ष्मातून व्यापकत्वाकडे ऊर्ध्व दिशेने झेपावतो आहे. हेच वारी सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे. मंडळी, याबरोबरच आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे महाराष्ट्राच्या लोककला। विश्रांतीपूर्वी आपण वारकरी आणि दिंडी याबद्दल माहिती घेतलेली आहे। यानंतर आपण भारूड या लोककलेची माहिती घेणार आहोत। भारूड हा एक मराठी पद्य वाङ्मयाचा प्रकार आहे। याद्वारे साध्या साध्या रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य महाराष्ट्रातील अनेक संतांनी केले। बहुरूढ म्हणजेच भारूड। संत ज्ञानेश्वरांनी पहिले भारूड लिहिले, त्यानंतर संत नामदेव, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज तसेच रामदास स्वामींनी देखील भारुडे लिहिली, पण संत एकनाथ महाराजांसारखी विविधता त्यात नाही। एकनाथांच्या भारुडांतून त्यांचा आध्यात्मिक अनुभव अगदी सोप्या भाषेत मांडला गेला आहे। सदाचार आणि नीती यांवर त्यांचा मोठाच भर होता, त्यामुळे समाजाला कळणारी भाषा व पेलणारे तत्वज्ञान त्यांच्या भारुडांत आढळते। नाथांच्या भारुडांमध्ये विषयांची विविधता खूप होती। साऱ्या जीवनाचे अवलोकन आणि चिंतन या भारुडांमधून व्यक्त झालेले आढळते। भारुडांच्या रचनेत अध्यात्म, मनोरंजन, दोष दुर्गुणांचे भंजन तसेच गूढ गुंजन आहे। भारूड लिहिण्याच्या प्रयोजनांवरून व रचना संकेतांवरून एकनाथांची भारुडे ही आध्यात्मिक उद्बोधन, प्रबोधन व लोकरंजन करण्यासाठी केलेली रूपकात्मक रचना होय। म्हणूनच संस्कृत वाङ्मयात जे स्थान पुराणांचे आहे, तेच संत वाङ्मयात भारुडांचे आहे। भारुडातील सर्व विषय हे सर्वसामान्यांच्या परिचयाचे व नित्याच्या व्यवहारात आढळणारे असतात। व्यवसाय, नातीगोती, सामाजिक वृत्तीदर्शन, गाव, दैवी भूमिका, भूत पिशाच्य, पशुपक्षी, सण आदी बाबींचे विविध विषय एकनाथांच्या भारुडात दिसून येतात। सामान्य माणसाच्या जीवनातील विकार, वासना, दुष्ट प्रवृत्ती नाहीशा होऊन त्यांचे जीवन सुखी व्हावे अशी भारुडामागील भावना होती। विंचू चावला म्हणजे अत्यंतिक वेदना होतात, मग क्रोधाधी षडरिपूंचा विंचू चावला तर किती गंभीर वेदना होतील, हा विचार विंचू या भारुडात एकनाथांनी वर्णन केलेला आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।
1: सूर्य उगवला, प्रकाश पडला।

0: झालं काय काय की
1: काम क्रोध विंसू चावला तम घाम अंगाशी आला
0: महाराज
1: त्याने माझा प्राण चालिला अरे विंसू चावला
0: महाराज
1: अरे विंसू चावला
0: महाराज

0: दुष्ट इंगळी अति दारुण.
1: हा हा म्हणजे अति दारुण.
0: दारूचा आणि इंगळीचा काय संबंध आहे? दारुण म्हणजे भयंकर.
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का?
0: अभ्यंकरचाही संबंध नाही. अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे अति भयंकर.
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर.
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मायंदाळ भयंकर.
1: आणि मायंदाळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर.
1: बापरे.
0: मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं.
1: तिनं म्हणजे त्या खायच्या आळीतल्या गंगीनं.
0: हे गंगीचा काय संबंध?
1: मग त्या रंगीनं.
0: कोणाचाही संबंध नाही. तिनं म्हणजे त्या इंगळीनं.
1: त्या इंगळीनं महाराज. इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू.
1: मोठा विंचू अंदाजे केवढा?
0: तुझ्या एवढा. मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं. सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अरविंद सावला
1: महाराज.
0: अरविंद सावला महाराज. देवा काय मी करू? आता कुठं मी जाऊ? अरविंद सावला. अरविंद सावला. अरविंद सावला. हो या विंचवाला उतारा.
1: उतारा गंडा दोरा. दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री.
0: असला उतारा चालत नाही.
1: मग एक गरम गरम पावशेर.
0: काय ते
1: दूध? दूध.
0: असलाही उतारा चालत नाही. या विंचवाला उतारा. तमो गुण मागे सारा.
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा.
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं? तमो गुण म्हणजे काय? तमो गुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा.
1: मी मारतो पिन.
0: या विंचवाला उतारा. तमो गुण मागे सारा. सत्वगुण लावा अंगारा. विंचू इंगळी उतरे झर झरा. अरविंद सावला
1: महाराज.
0: अरविंद सावला
1: महाराज.
0: उतार्या येऊन
1: आला का?
0: हा. सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमो गुण.
1: बरं झालं.
0: किंचित राहिली फुणफुण.
1: अजून राहिले
0: शांत केली जनादने. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय.
2: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे महाराष्ट्राच्या लोककला. विश्रांतीपूर्वी आपण भारूड या लोककलेची माहिती घेतलेली आहे. पुढील टप्प्यात अभंग आणि भजन या विषयावर आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. ईश्वर भक्तीसाठी सर्व संतांनी विविध अभंगांची रचना केली. अभंग गवळणी हरिपाठ यांचे गायन होऊ लागले. अभंग वृत्त चार तुकड्यांमध्ये असतो. 10 ते 15 अक्षरांचा एक असे तीन तुकडे. शेवटचा अगदी लहान 4 ते 8-10 अक्षरांचा तुकडा असतो. अभंगांच्या दुसऱ्या कडव्यात पहिल्या ओळीत अभंगाचा विषय अभंगाचे सार सांगितलेले असते. त्याला ध्रुपद असे म्हणतात. त्यानंतर तालाची तोड घेतली जाते. शेवटच्या कडव्यात अभंग रचणाऱ्याचे नाव असते. त्याला मुद्रा असे म्हणतात. रूपपर, मागणीपर, उपदेशपर, मार्गदर्शनपर, विरहिण्या, गवळणी असे अभंगांचे विषय आहेत. भजनाची सुरुवात जय जयकाराने होते. त्यानंतर नमनाचे श्लोक असतात. नंतर पुन्हा जय जयकार आणि नंतर रामकृष्ण हरी चे भजन सुरू होते. त्यानंतर रूपपर, मागणीपर अभंग म्हटले जातात. पहिले 5 अभंग कोणते म्हणायचे हे ठरलेले असतात. त्याला पंचपदी असे म्हणतात. बुक्का लावल्यानंतर कोणतेही अभंग म्हणणे संमत असते. सर्व अभंग म्हटल्यानंतर गवळणी म्हणतात. कृष्ण, गोपी, राधा, गोकुळ, कृष्णलीला यावर आधारित अभंग म्हणजेच गवळणी.

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे महाराष्ट्राच्या लोककला। विश्रांतीपूर्वी आपण अभंग आणि भजन याबद्दल माहिती घेतलेली आहे। आता आपण प्रवचन आणि कीर्तन याबद्दल जाणून घेणार आहोत। मंडळी, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या भागात आलेले आहोत। तर प्रवचन म्हणजे काय? वेद आणि उपनिषदे यांतील काही सूत्रे किंवा एखादा उपदेशपर अभंग किंवा ज्वलंत धार्मिक सामाजिक विषय यावर विवेचन करणे यालाच प्रवचन असे म्हणतात। ज्ञान प्रसारासाठी आसनस्थ होऊन वैचारिक उपदेश प्रवचनात दिला जातो। मित्रांनो, आता आपण कीर्तन म्हणजे काय याबद्दल थोडेसे बोलूया। कीर्तन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत महत्वाचा भाग आहे। लोकजागृतीचे उत्तम साधन आहे। स्त्री पुरुष, नागरी, ग्रामीण, साक्षर, निरक्षर या सर्वांचे मनोरंजनातून शिक्षण देणारी कीर्तन परंपरा आहे। स्त्री शिक्षणाचा आणि स्त्रीचं भावविश्व समृद्ध करण्याचं महत्वपूर्ण कार्य कीर्तन परंपरेने शतकानुशतके केलेले आहे। कीर्तन परंपरा वेदकाळापासून चालत आलेली आहे। गान आणि विवेचन यांच्यातून कीर्तन जन्माला आले। सामान्य माणसाची वासना, दुष्ट विचार, विकार आदी दूर होऊन आनंदी व्हावा म्हणून संतांनी आदर्श नीतिमूल्य सांगितलेली आहेत। ही नीतिमूल्ये कीर्तनकारांनी समाजात रुजविली। कीर्तनामध्ये

गायन, वादन, नाट्य, अभिनय, नृत्य, विनोद यांचा एकत्रित समावेश असतो. कीर्तनामधून लोकांचे उद्बोधन, प्रबोधन आणि जागृती करण्याचे काम कीर्तनकार करत असतात. कीर्तनाचे वारकरी नारदीय, हरिदासी, रामदासी, कैकाडी, भराड, हरिकथा असे विविध कीर्तन प्रकार संप्रदायाप्रमाणे सांगता येतात. तसेच गुण संकीर्तन, लीला संकीर्तन, नाम संकीर्तन असे प्रकार आहेत. वारकरी कीर्तन महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांपर्यंत जाऊन प्रबोधनाचे काम करत आहेत. वारकरी कीर्तनात पूर्वरंगातील निरूपणाला प्राधान्य दिले जाते. त्यामध्ये नीतिमूल्ये व शुद्ध तत्वांची मांडणी केली जाते. नारदीय कीर्तनाचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्व रंगात निरूपण व उत्तर रंगात रसभरित आख्यान. या कीर्तनकारांना हरिदास किंवा कथेकरी बुवा असे म्हणतात. या कीर्तनाने साकी, दिंडी या वृत्तांबरोबरच कटाव, चूर्णिका, कडाका, छंद अशी नवी वृत्ते निर्माण केली. या नारदीय कीर्तनातूनच संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली असावी. रामदासी कीर्तनकार राष्ट्रधर्म जागवतात. कैकाडी किंवा गाडगेबाबा संप्रदायाचे कीर्तनकार अति सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या बोली भाषेत नीतिबोध सांगतात. पशुबळी, जातीभेद, व्यसनाधीनता अशा सामाजिक विकृतींवर आक्षेप घेऊन प्रबोधन करतात. नाट्य, नृत्य, संगीत, विनोद यांचा मिलाफ करून एकपात्री प्रयोग म्हणजेच कीर्तन. कीर्तनाने देवाशी नाते जोडताना माणसातील देव शोधला. माणसा माणसातील देवत्वाचे जागरण म्हणजेच कीर्तन. भक्तीचे सामाजिकरण, देवाचा शोध, मानवतेचे बोध हे कीर्तनाचे प्रयोजन आहे. मंडळी, याबरोबरच आपली माहिती येथे पूर्ण होत आहे. या भागात एवढेच. पुन्हा भेटू रंगनवेच्या नव्या भागात एका नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.